नमस्कार आणि माय मगाचा उर्बेभर इथे येऊकार. आकाशवाणी पणजी 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल, तशेंच 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आयज शुक्रार, भारतीय सौर दीस आषाढ 25 शके 1948 म्हळ्यार 17 जुलय 2026. 5:56 आनी 10 सेकंद जातात. म्हादय सेवेच्या आयच्या प्रसारणाक आमी आरंभ करतात. सुप्रभात.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच एनआयपीपी अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 6:11:40 जातात. कार्यावळीक मुखार वर्तना ऐकुयात विचारांची सुंदर अशी उतरां आणि सुंदर अशी प्रकाश दिवपी किरणां.
2: महात्मा गांधी म्हणतात, खादी हो गरिबां खातीर भाकरी कमोवपाचो एक सन्माननीय असो वेवसाय हे तर आसाच, पुणून दुसरे वटेन अहिंसक पद्धतीन स्वराज्य मेळोवपाचे ते एक अतिरिक्त आणि तुलनात्मक नदरेतल्यान एक मोलादीक अशे अस्त्रय जावन आसा, आणि म्हणूनच खादी आपणावप खूप खूप महत्वाचे जावन आसा.

0: तुकोबाच्या विठ्ठला पंढरीराया हे भक्तिगीत निघतेच आम्ही प्रमोद प्रियोळकर यांच्या आवाजातल्यानं ऐकले.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्या.
2: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 6:28 जातात. आमचो आधार ही विविध अशी भक्तिगीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात. कार्यावळीक मुखार व्हरतना कमल बारोत हांच्या आवाजातले हे मुखावयले भक्तिगीत.

0: आणि ऐकूपेनू ह्या गीता संगतान आता इतल्यानूच आमची आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ हांगा सुरू सोंपता. आस्वाद घेऊयात शेतकामत्यांक माहिती या सदरान चिटकी मिटकी ची लागवड ह्या विषयाचेर किशोर भावे हांणी केल्ले मार्गदर्शन.
1: आयज आमी जाणून घेऊया ती गोंयान चिटकी मिटकी किंवा गवार किंवा जेका इंग्लिशीन क्लस्टर बीन म्हणटा ह्या भाजीची लागवड कशी करपाची. ही भाजी लावपाक सगळ्यांत सोपी आणि गोंयान ही भाजयेची लागवड खूप मोठ्या प्रमाणात जाता. दोन हंगामान ही भाजी लावपाक जाता, एक पावसाळी हंगाम आणि दुसरे म्हणल्यार वताच्या दिसांनी. जायत्यो जाती असतात पण तातूंतले एक दोन ते तीन जाती गोंयान लावपा सारख्यो असतात. एक असा ती पुसा मौसमी, ही जात जी असा ही पावसाळ्यान लावपाक चड बरी, हेंका चड फाने येतात आणि हेज्यो शेंगो ज्यो आसा ह्यो कमी हरव्या रंगाच्यो असतात आणि त्यो सादारण एक वेदभर इतल्यो जावं तेज्या मातश्यो कमी इतल्यो लांब असतात. लागवड केल्या उपरांत पयलो तोडो जो आसा जावं पयली तोडणी जी आसा ती सादारण 60 ते 70 दिसांनी मेळटा. दुसरी जात जावन आसा ती पुसा सदाबहार, ही खूप चड उत्पन्न दिवपी जात आसा पूण एकूच तेका मेन स्टेम म्हणटा तेका जावं खानो एकूच लागता आणि तेका ज्यो शेंगो आसा त्यो सादारण एक वेतीच्या कमी इतल्यो लांब आसता, बेगीन लागपी अशी ही जात आसा. आणि तिसरी जात जी आसा ती म्हणल्यार पुसा नवबहार, ही गोंयान बरी जाता आणि उबी वाडटा चड उंच जाता आणि ही उत्पन्न चड देता. चिडकी मिडकी आसा ही बी लावन करतात आणि एका लायनीन ओळीन लावची पडटा आणि बी पेरताना एक लक्षात दवरपाक जाय की दोन रोपां मधले अंतर जे आसा ते सादारण 1.5 फूट 40 ते 45 सेंटीमीटर आणि दोन ओळीतले अंतर जे आसा ते 1.5 ते 2 फूट म्हणल्यार 45 ते 60 सेंटीमीटर इतले दवरपाक जाय. लागवड करताना जून म्हयन्यान आणि फेब्रुवारी म्हयन्यान लागवड केल्यार हेजे उत्पन्न बरे मेळटा. 1000 स्क्वेअर मीटर जाग्याक सादारण 1.5 ते 2 किलो इतले बी लागत. बी चड खोल पुरपाक जायना, ते 2 ते 3 सेंटीमीटर इतलेच खोल पुरपाचे आणि एक आठवड्यान तेका सादारण किल्लोन ते येता. गवार ही भाजी डाळ ह्या गटांनी येता असल्या कारणान हेका खत कमी लागता. 10-26-26 हे खत सादारण 18 ते 20 किलो 1000 स्क्वेअर मीटर इतल्या जाग्याक खूप पुरो जाता. पूण एक लक्षात दवरपाक जाय की गव्हाचे पीक घेवच्या पयली जमनीन बरे कुशिल्ले शेणखत जावं गांडूळ खत सादारण 1 ते 2 टन इतले घालपाक जाय. 1000 ते 2000 किलो इतले घालपाक जाय आणि हे मिश्रण केल्या उपरांत मागीर जेन्ना बी लायता तेच्या पयली हे 10-26-26 खत मिक्स केले जाल्यार पीक बरे येता. वताच्या दिसांनी गवार ह्या भाजयेक बरे उदक दिवपाक जाय आणि नडणी जी आसा ती सदांच काढून उडोवपाक जाय. गवार ह्या पिकाचेर चड कीड येना पूण तेका बाम लागता आणि त्याच्या खातीर व्हर्टिसिलियम लेकानी हे एक जैव कीटकनाशक असा त्याचा वापर करपाक जाय. सदांच तोडणी करताना चिटकी मिटकीची कोळी असताना तोडणी करपाक जाय, जून झाल्या उपरांत त्याची भाजी जायना आणि होच एक ह्या भाजयेचो दोष आहा की एका तोडणी करपा खातीर खूप टायम लागता, वेळ लागता आणि बरो पेशन्स घेऊन हे काम करचे पडटा. 1000 स्क्वेअर मीटर अंतरान सादारण 600 ते 800 किलो इतले उत्पन्न चिटकी मिटकी ह्या भाजीतल्यान मेळटा.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: ऐकूपेनू जाणून घेऊया संजीवनी हा सदरांत नाकाच्या दुयेसांचेर उपाय ह्या विषयाक धरून डॉक्टर गोविंद भुसकुटे हांणी दिल्ली माहिती.
1: आज आम्ही नाकाची विविध दुयेसां आणि तांचेर उपचार जाणून घेऊया. नाकाच्या बाबतीत सगळ्यांत सावध करपी अशें लक्षण म्हळ्यार नाकातल्यान रगत येवप. अशें जालें तर त्या मनशान फुडें वाकून रावपाक जाय आणि हातान दोनूय नाकपुड्यो घट्ट बंद करून 10 मिनिट रावपाक जाय. त्या मदीं जर लागी बर्फ आसलो तर तो नाकाचेर दवरपाचो. हे करून नाकाचो रक्तप्रवाह कमी जाता. मागीर दोतोरा कडेन वचून निदान करून घेवप गरजेचें आसा. नाकाचे दुसरे म्हत्वाचे तक्रार म्हळ्यार थंडी जावन नाक ब्लॉक जावप व नाकातल्यान शेमूड येवप. हाका सगळ्यांत सोंपो असो घरगुती उपाय म्हळ्यार गरम उदकाची वाफ घेवप. तशेंच ओव्हर द काउंटर नाकाचे ड्रॉप्स मेळटा जेका प्रिस्क्रिप्शनाची गरज आसना. हे ड्रॉप्स सुद्दां वापरूं शकता. हे ड्रॉप्स वापरून तात्काळ बरे दिसता खरे, मात परत परत खूप तेप ताजो वापर करून नाक पर्मनंटली ब्लॉक करूं शकता. म्हणूनच हे ड्रॉप्स चड दीस वापरपाक जायना. नाक ब्लॉक जावपाक आणि एक महत्वाचे कारण असता ते म्हणजे नाकाचे हाड वाकडे असप. असे असल्यास आम्ही सेप्टोप्लास्टी ही सर्जरी करता. या सर्जरीन एंडोस्कोप वापरून नाकाचे हाड नी दोन्ही नाकपुड्यांमध्ये ऍडजस्ट करतात. तसेच जर पेशंटांक नाकाचे पॉलिप झाले असल्यास ताची सर्जरी सुद्धा आम्ही एंडोस्कोप वापरूनच करतात. मात ऑपरेशन करून पॉलिप परत जावपाक जायना म्हणून स्टिरॉइड स्प्रेचो वापर खूप तेप करपाचो पडटा. स्टिरॉइड म्हणटकूच आमकां सगळ्यांक ह्या वखदाचो भय दिसता. मात जेन्ना हे स्टिरॉइड नाकांत स्प्रे म्हणून यूज जाता त्या वेळेर ताजे शरीराचेर कसलेच सायड इफेक्ट जायना. आतां आमी गळ्याच्या दुयेसाचेर उपचार आयकुया. वोकल कॉर्ड्स किंवा स्वरतंतूचे सिस्ट नोड्यूल अशी दुयेसां जातकूच आमी तोंडा वाटेन एंडोस्कोप घालून सर्जरी करतात. तशेंच पेशंटांक फुडें स्पीच थेरपी दिवपाची पडटा. ज्या लोकांक आवाजाचे वा ताळ्याचे त्रास जाता त्या लोकांनी काही पथ्य पाळपाक जाय. तिखट मसाल्याचे पदार्थ कमी खावप, तेल आणि तुपाचो जेवणात उपयोग कमी करप, तशेंच वेळोवेळार जेवण घेवपाक जाय. ह्या पेशंटांनी विनाकारण व्हड आवाजान उलोवंक जायना. तशेंच परत परत ताळो खाकरपाक जायना. ही थोडी काळजी घेतल्यार ताळ्याची दुयेसां कमी जावं शकता. गळ्याचो दुसरो मुख्य आजार म्हळ्यार थायरॉइडचो आजार. जर गळ्यांत थायरॉइड ग्रंथीक सूज आयली असल्यार ब्लड टेस्ट करून आमी पयली थायरॉइड हॉर्मोनचे प्रमाण पळयतात. तशेंच गळ्याची सोनोग्राफी करून ह्या सुजेची सायज ताचे कंटेंट्स तपासतात. हे जातकूच आमी थायरॉइडची सूय मारून तपासणी करता. हाचेर आमकां आयडिया येता की थायरॉइडचे ऑपरेशन करप गरजेचे आसा काय नियमितपणे तपासणी करून हे दुयेस सारखे करपाक मेळटा. गोंयांत थायरॉइडचे प्रॉब्लम्स खुबशा प्रमाणांत दिसून येतात आनी ह्या मदीं चडशा पेशंटांक थायरॉइडची कमतरता असल्या लागून ताची गुळी घेवपाची पडटा. ही गुळी सकाळी निराळ्या पोटार घेवपाक जाय आनी ती घेतकूच फुडले एक वर तरी कसलीच आनी गुळी किंवा खावपाक जायना. तशेंच ज्या पेशंटांक थायरॉइड हॉर्मोनची कमी आसता त्या लोकांनी कोबी मुळो अशो भाज्यो खावपाक जायना. कित्याक तर हाका लागून थायरॉइडचे प्रमाण आनिकूय कमी जाता.
0: आयकुबेनू संजीवनी ह्या सदरान डॉक्टर भुसकुटे हांणी नाकाचे दुयेस कशा प्रकारान जाता आणि कशी कशी वेगवेगळी नाकाच्या संदर्भात दुयेसां जातात हे संदर्भात आमकां बरीशी माहिती दिली आणि कशा पद्धतीन आम्ही मनीस जातीन जतनाय घेवपाक जाय ह्या संदर्भात ताणी आमकां सांगले.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

ऐकूबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 10:55 जातात. जाणून घेऊया आयच्या दिसाक महादय वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रुपरेषा. तर ऐकूबेनो बरोबर 7:05 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि ताचे उपरांत

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मिक विधी जाली. पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा जाली. गोंय सरकारान कॅसिनो नियंत्रित नेमात दुरुस्ती करून परवानो शुल्क फारीक करपाविशी खर तरतूद आनी 5 नखेत्री हॉटेलांनी आनी दर्यादेगेवेल्या कॅसिनोनी खेळपाच्या वाठारांनी प्रवेशाचेर निर्बंध घाल्यात. राज्यातल्या विद्यार्थ्यांमदी संशोधन वृत्ती, वैज्ञानिक नदर आणि नवनिर्मितीक चालना दिवपाच्या उद्देशान एनसीईआरटीच्या प्रयास येवजणेचो गोंयातल्या शाळांनी आणि भुरग्यांनी लाव घेवचो असे आवाहन गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान केला. आयच्या ई युगांत संस्कृत शिकप खूप उणे जाला, तरी लेगीत कांय जाणांनी संस्कृत शिकपाचो ध्यास घेतला हे तोखणाय करपासारखे आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

0: नमस्कार आणि माई मोगाचं उर्भेभरीत योकार मंगळ ऐकू पॅनो 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात. तेच परी 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल तुमकां ऐकुपाक मेळटला. 7:08:20 जातात. सगळ्या ऐकुप्यांक माई मोगाचो उर्भेभरीत योकार आणि बरो दीस आवण येता. शुभप्रभात. हे कार्यावळीत तुमकां सगळ्या ऐकुप्यांक माही मोगाचो उर्बेभरीत येवकार दिता आणि सुरवात करुयात शुभप्रभात हे कार्यावळीक आणि सुरवेग जाणून घेऊया. आयच्या दिसाची विशेषता, आयच्या दिसाचे खाशेलपण दिनविशेष या सदरांत.
1: दिनविशेष

17 जुलाई दिन विशेष। 17 जुलाई हो दीस वर्ल्ड डे फॉर इंटरनेशनल जस्टीस म्हळ्यारच आंतरराष्ट्रीय न्याय दीस म्हण पाळटा। 2010 वर्सा कंपाला युगांडा हांगा जाल्ल्या सर्व पक्षांच्या असेंब्लींत 17 जुलाय हो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचो दीस म्हणून पाळपाचो निर्णय घेतलो। आंतरराष्ट्रीय न्यायाचे मजबूतीकरण आणि ती यंत्रणा ओळखुपा खातीर तशेंच पिडितांक हक्क दिवपा खातीर आंतरराष्ट्रीय न्याय दिसाची सुरवात जाल्या। आंतरराष्ट्रीय न्याय जागतीक दीस दरवर्सा 17 जुलय हे दिसा पाळटात। तर आयज आसा आंतरराष्ट्रीय न्याय दीस। आयचेच हे दिसा 1975 वर्सा अमेरिकेचे एपोलो आनी रशियाचे सोयूज ही दोन अंतराळ यानां एकमेकाक जोडली। तर 2000 वर्सा अभिनेत्री नृत्यांगना वैजयंती माला बाली हांकां भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार जाहीर जालो। भारतीय अभिनेते गायक आनी पटकथा लेखक बिजॉन भट्टाचार्य हांचो जल्म आयच्या दिसाचो 17 जुलय 1917 वर्सांतलो। 17 जुलय 1996 हे दिसा मद्रास ह्या शाराचे अधिकृतपणान चेन्नय अशें नामकरण जालें। तर आयचेच दिसा 1976 वर्सा 21व्या ऑलिंपिक स्पर्धांची कॅनडांत सुरवात जाली। कॅलिफोर्नियांत डिस्नीलँड सुरू जाली तो दीस आयचो 17 जुलय 1955। आयचेच दिसा 1802 वर्सा मोडी लिपयेंतल्यान पयलेच फावट मुद्रण तयार जालें। 17 जुलय 1993 हे दिसा तेलुगू भाशेंतलो तेलुगू थल्ली हो नामनेचो पुरस्कार

0: ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हांकां फावो जालो. मराठी संगीतकार स्नेहल भाटकर हांचो जल्माचो दीस आयचो 17 जुलय 1919. स्नेहल भाटकर हांचो जल्म मुंबयत जालो. तांचे शिक्षण दादर हांगा जाले आनी दादर हांगाच तांणी संगीताचे धडे घेवपाक सुरवात केली. स्नेहल भाटकर हांचे पुराय नाव वासुदेव गंगाराम भाटकर, बी वासुदेव ह्याय नावान तांकां वळखताले. फुडें आपल्या सिने कारकिर्दी खातीर तांणी स्नेहल भाटकर अशें नाव घेतलें. पहला कदम, फरियाद, दीपक, छबिली, दिवाली की रात, आज की बात, बिंदिया सारक्या फिल्मांक तांणी संगीत दिग्दर्शन केलें. तांच्या नावार नामनेचो लता मंगेशकर पुरस्कार आसा. आयज तांची जयंती. 17 जुलय 1930 हे दिसा जल्मल्ले दलित साहित्यीक बाबुराव बागूल. बाबुराव रामजी बागूल असे तांचे पुराय नाव. जेव्हा मी जात चोरली होती, तशेंच मरण स्वस्त होत आहे अशे तरेचे साहित्य तांचे प्रसिद्ध आसा. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो खास दीस 17 जुलय.
1: दिन विशेष.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच एनआयपीपी अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: ऐकू बेनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 7:14:10 जातात. शुभप्रभात हे कार्यावळीत परतून एक फावट येवकार दिता आणि कार्यावळीची सुरुवात तन्वी वालावलकर हांच्या आवाजांत.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: आयकू बेनू शुभ प्रभात हे कार्यावळीचो आस्वाद आम्ही घेतात कार्यावळीत मुखार सरतना जयवंत कुलकर्णी आणि सुधीर फडके हांच्या आवाजातले हे मुखाविले

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय हे सर्वधर्म समभाव तत्वांक म्हत्व दीत एकचारान रावपी राज्य. गोंयांत रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोंयची संस्कृताय आपणावची, तशेंच गोंयच्या उदरगतीक हातभार लावचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मीक विधी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं काल जाली. ह्या वेळार पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा काडली. गोंयांत सुमार 40,000 ओडिशाचे लोक राबितो करतात. गोंयांत राबितो करपी ओडिशाचे नागरीक संघटने वतीन 2009 सावन गोंयांत जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन जाता. ह्या यात्रेक भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेंकार, पणजी महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात आनी हेर मानेस्त तशेंच व्हडा संख्येन भावीक हाजीर आशिल्ले.
1: गोवा ये सबसे अलग है, यहाँ पे हिंदू मुस्लिम

मोगळा ऐकूपेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महदई चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. 7:42 आणि 45 सेकंद जातात. शुभप्रभात. हे कार्यावळीचो आम्ही आस्वाद घेतात. कार्यावळीक मुखार वरतना ए आर रहमान हाणी संगतबद्ध केल्ले हे मुखावेले सुंदर अशे गीत तुमचे खातीर.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे.
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

ऐकू बंधू, 7:51 आणि 45 सेकंद जातात. शुभप्रभात. हे कार्यावळीक मुखार वर्तना आशा भोसले यांच्या आवाजातले हे मुखाविले सुंदर असे एक गीत.

नमस्कार, आप राज्य श्रीकामता निवास का मुखेल खबरों मुख्यमंत्री दत्तर प्रमोद सावंत हस्तुकी काल जगन्नाथ यात्रेचो रथ उड़पाची धार्मिक विधि जाली। पणजी मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ तीर्थयात्रा काढली। गोय सरकारान कॅसिनो नियंत्रित नेमात दुरुस्ती करून परवाना शुल्क फारीक करपाविशी खर तरतूद आनी 5 नखेत्री हॉटेलांनी आनी दर्यादेगीवेल्या कॅसिनोनी खेळपाच्या वाठारांनी प्रवेशाचेर निर्बंध घाल्यात। राज्यातल्या विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती, वैज्ञानिक नदर आणि नवनिर्मितीक चालना दिवपाच्या उद्देशान एनसीईआरटीच्या प्रयास येवजणेचो गोयच्या शाळांनी आणि भुरग्यांनी लाव घेवचो असे आवाहन गोवा राज्य शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान केला। गोयात कितल्याशाच वाठारांनी सुक्याचो काळ चालू आशिल्ल्यान भात शेतकारांक खबरदारी घेवपाचो सल्लो शेतकी संचालनालयान दिला। आयच्या ईयुगात संस्कृत शिकप खूप उणे जाला, तरी लेगीत कांय जाणांनी संस्कृत शिकपाचो ध्यास घेतला ते तोखणाय करपासारखे आसा असे मुख्यमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी म्हळां। गोय सरकारान गोय किरकोळ खनिज सवलतीचे नेम 1985 दुरुस्ती करून बारीक खनिजांची येरादारी आनी निर्यात हाच्या खातीर खर नेम लागू केल्यात। भारत आनी फिनलँडान आर्थिक सहकार्य बळकट करप, वेपार आनी गुंतवणुकीचे संबंध वाढोवपाबद्दल चर्चा केली। वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी फिनलँडाचे उपप्रधानमंत्री आनी अर्थमंत्री रिक्का पुरा हांची भेट घेतली। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11,00,000 विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा चंडीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2 ते 3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत, त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रुपांतर विजेमध्ये करून ही गाडी धावणार

असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगड पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा चंडीगड आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुरीच्या जुमाघाट सीमा चौकीला भेट देणार असून 18व्या बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागत हल्ले केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाळ

व्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि

0: झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्वबाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: गोवा हुकूमत ने कसी
2: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. युवासात का मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा चंदीगढ आणि पंजाबाक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी केरळातल्या स पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे आणि देशभरात हेर 75 अमृत स्थानकांचे उक्तावण करतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयच्यान अस्तंत बंगालच्या 3 दिसांच्या भोवणेर वतले. गोय सरकारान कसिनोच्या कामकाजा संबंधीचे नेम खर केल्यात आणि 21 वर्षा सकयल्या व्यक्तींक कसिनो गेमिंग वाठारात प्रवेश करपाक बंदी घाल्या. दादल्यांच्या क्रिकेटात यजमान इंग्लंडान भारताचो 4 गडे राखून पराभव केलो आणि मालिका 1-1 अशी बरोबरी थाडली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा चंदीगढ आणि पंजाबाक भेट दितले. हरियाणाक भेट दितना प्रधानमंत्री जिंद आणि सोनीपत हांचे मदीं चलपी भारताची पहिली हायड्रोजन गाडी जिंद रेल्वे स्टेशनावेल्यान रेल्वेक पासो वावटो दाखयतले. जिंदातल्या एकलव्य स्टेडियमार सुमार 14,000 कोटी रुपयांचे वेगवेगळे उदरगत प्रकल्प ते राष्ट्राक समर्पित करतले. या निमतान ते मेळाव्यात उलयतले. पहिली हायड्रोजन चलित गाडयेचे उक्तावण रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत गतीशीलता आपणावपा खातीर महत्वाचे पावल असा. जिंदातावून प्रधानमंत्री चंदीगडाक वतले आणि उपरांत पंजाबातल्या जालंधराक भेट देऊन जायत्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालतले आणि उक्तावण करतले. संसारीक पुरवण साखळीत व्यत्यय येवपासयत आर्थिक आव्हानांक तोंड दिवपा खातीर बिमस्टेक वांगडी देशांमदीं लागींच्यान सहकार्याची गरज आसा अशें राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी स्पश्ट केलां. जागतीक पुरवण साखळेत व्यत्यय आयिल्ल्यान सगळ्या वांगडी देशांक अर्थिक त्रास जाला अशें नवी दिल्लींत जाल्ल्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा मुखेल्यांच्या 5व्या बसकेंत उलयतना डोवाल हांणी सांगलें. बिमस्टेक राष्ट्रांनी सहकार्य करपाची परस्पर फायद्या खातीर निर्णायक कृती करपाची आनी संवादांतल्यान उपाय काडपाची बेगिनात बेगीन गरज आसा हाचेर तांणी भर दिलो.
3: Disruptions in global supply chains have also resulted in economic hardship for all our countries. In this setting, there is an urgent need for us to collaborate, take decisive actions for mutual benefit, and find solutions through mutual discussions and deliberations to the vexed problems that we are all facing.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी केरळातल्या स पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे आणि देशभरात हेर 75 अमृत स्थानकांचे उक्तावण करतले. केरळातल्या या स स्थानकाक लागून राज्यातली रेल्वे मुळावी सुविधा आणि प्रवाशांखातीर सुविधांनी लक्षणीय सुधारणा जावपाची अपेक्षा आसा. या अद्ययावत स्थानकामदी आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, समकालीन प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करपाक उत्तम सुविधांची निर्मिती केल्या. ह्या सुधारीत मुळाव्या सुविधांक लागून राज्यातल्या रेल्वे प्रवासाक बळकटी मेळटली. त्याच वांगडा पर्यटन आनी प्रादेशिक

0: देशीक आर्थिक घडामोडींकूय चालना मेळटली. 20 जुलै सावन सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या अध्यक्षतेखाला जावपी युतीतल्या वरिष्ठ मंत्र्यांच्या बसकेत आज भाजपा फुडारपणाखाला एनडीए आपली संसदीय रणनीती निश्चित करतले. या बसकेत एनडीएचो कायदेविशयक अजेंडा, युती भागीदारातलो समन्वय आनी अधिवेशनात विरोधी पक्षाक तोंड दिवपाची एकवटीत रणनीती हाचेर लक्ष केंद्रीत करपाची शक्यताय आसा. भारत आनी फिनलंडान आर्थिक आनी वित्तीय सहकार्य बळकट करप, व्यापार आनी गुंतवणुकीचे संबंध वृद्धीगत करप तशेंच डिजिटलायझेशन आनी उदेत्या क्षेत्रामधले सहकार्य वाडोवप हे विशीं चर्चा केली. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी फिनलंडची उपप्रधानमंत्री आनी अर्थमंत्री रिक्का पुरा हांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आनी औद्योगिक सहकार्य अधिक घट्ट करपाक ते फिनलंडच्या अधिकृत दौऱ्यार आसात. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलाती अंतर्गत म्हळ्यार एफटीए अंतर्गत भारत आनी फिनलंडामधले संबंध अधिक घट्ट करपाच्यो संधीच्यो ताणी आढावो घेतलो. प्रधानमंत्र्यांनी फिनलंडाचे आर्थिक वेव्हार मंत्री साकारी पुइस्टो हांची भेट घेतली. गुंतवणूक, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधन आनी विकास, स्टार्टअप्स आनी व्यावसायिक भागीदारी या क्षेत्रात भारत फिनलंड सहकार्य अधिक घट्ट करपाच्या उपायांचेर ताणी चर्चा केली. तशेंच भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलाती वरवीं दोनूय देशांमदीं व्यापार आनी गुंतवणूक कशी वाडोवपाक मेळटली हाचेर चर्चा करतना एआय, 6G, क्वांटम तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, अंतराळ आनी शाश्वतता ह्या क्षेत्रांमधल्या सहकार्यांच्यो शक्यताय दोनूय वटांनी तपासल्या. ह्या दौऱ्या वेळार गोयर हांणी हेलसिंकी हांगा हाऊस ऑफ द एस्टेट हातूंत आयोजीत भारत फिनलंड बिझनेस फोरमांत उलोवपूय केलें. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयच्यान अस्तंत बंगालाच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले. सुत्रांनी दिल्ले म्हायती प्रमाण ह्या भेटी वेळार ते शिमेची सुरक्षा, प्रशासन, कायदो आनी सुवेवस्था आनी उदरगत हाचेर लक्ष केंद्रीत करपी कार्यावळींनी वांटो घेतले. फाल्यां शहा सिलिगुरीतल्या जुमागाच शिमेक भेट दितले आनी 18व्या बटालियन शिमेवेल्या बीएसएसएफ कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. भारतान सामाजिक सुरक्षा व्याप्तीमदी 100 कोटींचो पावणो हुबला. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सोशल मिडियावेल्या एका पोस्टात नमूद केला की 2015 19% 2026 भारताची सामाजिक सुरक्षा व्याप्ती 68.4% वाढल्या आनी 100 कोटी परस अधिक नागरिक सामाजिक सुरक्षा संरचनेच्या आवाठात आसात. ही बाब सबका साथ सबका विकास या मोदी सरकाराच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आशिल्ल्याचे ताणी सांगले. लाखांनी लोकांक आर्थिक सुरक्षा, भलायकी सेवा आनी अन्नधान्य सहाय्य पुरोवपाच्या उद्देशान राबयिल्ल्या वेगवेगळ्या कल्याणकारी कार्यक्रमांत भारताची सामाजिक सुरक्षा प्रणाली लक्षणीयरित्या विस्तारल्या. केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी सांगला की हवामान बदलासारखी आव्हानां आसूनय भारतान ह्या वर्सा 376 दशलक्ष टन अन्नधान्य आनी 377 दशलक्ष टन फलोत्पादन उत्पादनाची नोंद केल्या. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उलयतना चौहान हांणी म्हळें की शास्त्रज्ञ आता थेट शेतान वचून शेतकऱ्यां वांगडा काम करतात. तांणी नमूद केले की खेत बचाव अभियाना अंतर्गत सुमार 1600 वैज्ञानिक पथकांनी 700 जिल्ल्या मेरेन विशेषतः एल निन्योची बसपाची शक्यता आशिल्ल्या जिल्ह्या मेरेन पावून सुमार 1 कोटी शेतकऱ्यांकडे संवाद साधला.
2: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलेंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है. बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजनाएं बनाई है. आज मैं गर्व से कहता हूं आईसीएआर कृषि परिवर्तन का अग्रदूत बन चुका है.
0: गोय सरकारान कॅसिनोच्या कामकाजा संबंधीचे नेम खर केल्यात आनी 21 वर्सां सकयल्या व्यक्तींक कॅसिनो गेमींग वाठारात प्रवेश करपाक बंदी घाल्या. गृह खात्यान ह्या नव्या निर्बंधांची अंमलबजावणी करपी अधिसुचोवणी जारी केल्या. तशेंच ह्या अधिसुचनेत ऑफशोर कॅसिनो खातीर परवाना शुल्क भरपा संबंधी खर तरतूद केल्या. थारायल्ल्या वेळा भितर वर्सुकी परवानो शुल्क भरूंक नाशिल्ल्या

0: ऑपरेटर सांग 18% दंड भरचो पडटलो. ते भायर अधिसुचोवणेंत संबंधीत कायद्या खाला निर्दिष्ट क्षेत्र ह्या संज्ञेची सुधारीत व्याख्या स्पश्ट केल्या. कॅसिनोत तरणाट्यांक प्रवेशाचेर बंदी घालपाची बऱ्याच काळासावन मागणी जाल्ल्यान हे पावल उबारलां. सरकारान कॅसिनोत प्रवेशाचेर पुरायपणान बंदी घालूंक नासली तरी खेळा वाठारांत प्रवेशाचेर नियंत्रण दवरपा खातीर पात्रतायेचे खर निकश केल्यात. राष्ट्रीय परिक्षा प्राधिकरणान नीट यूजी 2026 पुनर्परिक्षेचो निकाल जाहीर केला. पदवीपूर्व वैजकीय दंतवैजकीय आयुष आनी संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश मेळोवपा खातीर 11,000 परस चड उमेदवार पात्र थारल्यात. सगळ्या उमेदवारांचे स्कोर कार्ड neet.nta.nic.in ह्या अधिकृत संकेतथळार उपलब्ध आसा. उमेदवारांक वैजकीय प्रवेश आनी समुपदेशन वेळापत्रक सुटसुटीत उरपा खातीर निकाल वेळार जाहीर जाला अशें एनटीएन सांगलां. पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद ह्या दहशतवादी संघटनेच्या एका मॉड्युलाच्या तपासा संदर्भात गुजरात आतंकवाद विरोधी पंगडान 5 जणांक अटक केल्या. अटक केल्यांची नावां बिलाल अबीदभाई शेरा, मोहम्मद अयूब कडीवाला, मोहम्मद पालनपुरी उर्फ खाली अयूब सुनसारा, शफिया रईस मुख्ती आनी मोहम्मद हसन करदिया अशी आसात. पाटण जिल्ह्यातल्या सिद्धपूर तालुक्यातल्या खडियाल गावातल्यान तांकां अटक केल्या. जय सिमो फक्त सुरक्षितूच न्हय तर त्यो बरे तरेन जोडिल्ल्यो आसतल्यो अशी भारताची उबारणी करपाचो सरकाराचो यत्न आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी सांगलां. उदरगत आनी राष्ट्रीय सुरक्षा हाची प्रगती एकाच वेळार साधपाक जाय हे सरकार सुनिश्चित करता अशें तांणी म्हळें.
1: हम समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: नेदरलैंड्सच्या क्रिकेटात कार्डिफातल्या सोफिया गार्डन्सचेर काल राती झाल्या 3 खेळाच्या मालिकेत दुसऱ्या एका दिसाच्या खेळात यजमान इंग्लंडान भारताचो 4 गडे राखून पराभव केलो आनी मालिका 1-1 अशी बरोबरीत हाडली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आनी ओडिशा हांका आयज सुवातींनी पावस पडपा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगड आनी पंजाबाक भेट दितले. तशेंच केरळांतल्या स पुनर्विकसीत अमृत रेल्वे स्थानकाचें आनी हेर 75 अमृत स्थानकांचें उक्तावण करतले. गोंय सरकारान कॅसिनोच्या कामकाजा संबंधीचे नेम खर केल्यात. दादल्यांच्या क्रिकेटात यजमान इंग्लंडान भारताचो 4 गडे राखून पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आयकू पेनू 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:51 आनी 20 सेकंद जातात. हिंदी चित्र संगीत गीतांच्या कार्यावळीक तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता आणि सुरवातेक कुमार सानू हांचो आवाज.

0: चाहिए वो भी ऐप से।
1: अनजान ऐप से बचें।
2: RBI कहता है
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
4: झाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
5: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
3: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
6: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय।
3: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे।
5: कलात्मक गोय
4: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 झाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
5: कलात्मक गोय।
7: ऐकूबनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आम्ही उलयतात। 9:16 आणि 16 सेकंद जातात। चित्रसंगीत हे कार्यावळीत मुखार कुमार सानू हांच्या आवाजातले गीत।

0: ऐकू बेनू चित्रसंगीत ही कार्यावळ आम्ही ऐकतात. थ्री इडियट्स ह्या चित्रपटातले सोनू निगम, स्वानन किरकिरे आणि शान हांच्या जोड आवाजातले हे सुंदरचे गीत शंतनू मोहित्रे हाणी संगीतबद्ध केले आणि स्वानंद किरकिरे हाणी बरयल्ले हे गीत आम्ही ऐकतात.
1: जब लाइफ को आउट ऑफ कंट्रोल को हो तो गो करके गो, जब

0: आणि ऐकूकांनी हा गीता सांगतानाच आईची आमची चित्रपट संगीताची कार्यावळ अर्थात चित्रसंगीत ही कार्यावळ हा सुरूची सोपता.
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज।

श्रोते हो नमस्कार. 233.1 मीटर अर्थात 1287 किलोहर्ट्सवरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 9:32 आणि 59 सेकंद जो होत आहेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमास आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात नितीन आकवे यांच्या सुरात

श्रोते हो, सुंदर अशा गीताने मराठी गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. श्रोते हो, माणसाचं जीवन हे खूप अमूल्य असतं आणि खूप वेगळं खडतर प्रत्येक गोष्टीला माणसाला आपल्या जीवनात सामोरं जावं लागतं. जीवनात माणसाच्या जीवनात खरी मूल्यवान गोष्ट कोणती? पैसा, अडका, जमीन, नाव, लौकिक, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वपूर्णसुद्धा आहेत, पण खरी मौल्यवान गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाचा असणारा एकतरी खरा मित्र. ह्या मित्राच्या जीवावरती आपण कितींदा मोठमोठ्या शर्यती जिंकतो, मोठमोठ्या लढाया जिंकतो. आणि म्हणून तर म्हटलं आहे की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, एकतरी असा मित्र असावा जो केवढंही मोठं संकट आलं, केवढंही मोठं दुःख आलं, कोणत्याही वेळी तो एकतरी मित्र आपल्या प्रत्येकाच्या बाजूने असावा, प्रत्येकाच्या पाठीमागे असावा. अशा माझ्या काही मित्रांना हे पुढील गाणं मी अर्पण करू इच्छितो. धडाकेबाज या चित्रपटातील ही दोस्ती तुटायची नाही हे गीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रमुख भूमिका आम्हाला या चित्रपटात बघायला भेटते. हे गीत माझ्या काही खास मित्रांसाठी.

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल।
1: श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादई वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत। 9:50 होत आहेत। मराठी गीतांच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या स्वरातील या चिमण्यानू परत फिरारे हे गीत आपण ऐकलत, त्यानंतर काकस्पर्श या चित्रपटातील हे पुढील गीत।

श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत जयेश खरे, मयूर सुकाळे आणि अजय कुगावले यांच्या जोडस्वरात

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
1: आगवेनू कातारांच्या कार्यावळीत मुखार लॉर्ना गायता इसो.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलार यशस्वी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीत ऐकूयात इंदिराबाई खाडीलकर यांचे गायन आणि त्यो सादर करतात राग अहीर भैरव.

0: ऐकुबेनो इथल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सुरूचो सोंपता. कांय खिणां भितर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश. कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हृदय चॅनल तुम्ही ऐकत आहात. तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कर्यावळी इकरावरा जाऊन 7 मिनटं जातात. तालधरात फिल्मी संगीताची रायकत गाता रही मेरा दिल.

पुष्पक विमान या चित्रपटा खातीर ही भक्ती रचना तुम्ही आयकली. आयकप्यानो तशें पळोवपाक गेल्यार आमकां सगळ्यांकूच ह्या खिणाक उमळशीक आसा ती आषाढी एकादशेची. विठ्ठलाची भक्ती आनी विठ्ठलाचेर प्रेम व्यक्त करपाचो एक साधो सोपो मार्ग म्हळ्यार वारी. अनेक लोक ह्या वारीत एकठांय येतात, एकठांय प्रवास करतात. सामुदायीक भक्तीची भावना ह्या वेळार वाडटा. प्रार्थना, किर्तन आनी भजन करून विठ्ठलाची स्तुती करत दर एकटो भक्त आपली भक्ती व्यक्त करता. वारी ही एक धार्मीक परंपरा. वारीत सगळ्यांचो एकमेकांचो उल्लेख माऊली असोच करतात. म्हादय चॅनला वेल्यान तुम्ही आयकतात गाता रहे मेरा दिल. आनी आतां ही कार्यावळ फुडें व्हरतना आशा भोसले, शब्बीर कुमार आनी सांगाती आयकुया. पाप की दुनिया ह्या फिल्मा खातीर बप्पी लहरी हांचे संगीत, अंजान हांच्या गीता खातीर.

आशा भोसले शब्द कुमार आणि सांगाती बाप की दुनिया या फिल्मा खातीर बप्पी लहरी हांणी संगीतबद्ध केल्ले अंजान हांचे गीत तुम्ही आयकले. गाता रही मेरा दिल कार्यावळ फुडें व्हरतना मोहम्मद रफी. प्यार किया तो डरना क्या ह्या फिल्मात रवी हांचे संगीत, शकील बदायोनी हांच्या गीता खातीर.

संगतन चावाजान इस्तार अंसारी हंशी ही रचना आयक बहनो संगीतकार आशिले जतीन ललित तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत गाता रहे मेरा दिल जिणेची ही वेगवेगळी रूपा नितीन मुकेश गायतात खुदगर्ज फिल्मात राजेश रोशन हांणी संगीतबद्ध केले इंदीवर हांचे गीत

नितीन मुकेश आणि गायल्या खुदगर्ज फिल्मातल्या या गीता उपरांत आशा भोसले महेंद्र कपूर आणि सांगते साहिर लुधियानवी यांचे हे गीत संगीतकार रवी आदमी और इंसान या फिल्मा खातीर

लता मंगेशकरांचा आवाज जिद्दी फिल्माखातील सचिन देवबर्मन हांनी संगीतबद्ध केले. हसरत जयपुरी यांचे गीत तुम्ही ऐकले. आणि या गीतावांगडा सोबता गाता रहे मेरा दिल. आकाशवाणी

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 12 वरांचो हो वेळ आणि कार्यावळींची ही रूपरेषा.

कार्यावळींची ही रुपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकपाक रावात खासा बायलांखातीर 12:05 अस्तुरी कार्यावळ क्वादलापू डायसांनी सादर केल्यो कविता तुमकां ऐकपाक मेळटल्यो. तशेंच 12:30 स्वरसंगम कार्यावळींत गीत गजल. 1:05 आसतली कानो आवळां. 1:40 सदाफुली. दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत.

नमस्कार भयणीनो, अस्तुरी कार्यावळींत परतून एकदां तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयची कार्यावळ घेवन येता ग्वादलापू डायस हांणी सादर केल्यो कविता, तशेंच 12:30 स्वर संगम कार्यावळींत गीत गजल. भयणीनो, कार्यावळीची सुरवात देवीच्या आराधनेन.

0: अस्तुरी कार्यावळी येता फुडले सुवातेर ग्वादेला पुड्डाय सादर करतात आपल्यो कविता.
1: नमस्कार, हांव ग्वादलो डायस. म्हजो पत्तो इतलोच. हांव दुखी आसता तेन्ना म्हजे कवितेंत रावता आनी सुखी आसता तेन्ना ताच्या काळजांत. आज थोडे भोव म्हजे विशीं. नियतीचो नेम मोडून 9 म्हयने भरचे आदींच 6व्या म्हयन्यांत म्हजो जल्म जालो. म्हजी आजी सांगता त्या प्रमाण म्हजी आकृती इतली ल्हान आशिल्ली की दोतोरांनी सांगून सोडलें, हें भुरगें वाचपाची संभावना साप्प कमी, आनी जर एकाद्रें वाचलें जाल्यारूय तें मंद बुद्दीचें जातलें. त्या वेळार आपलीच धडधड आयकूंक म्हजें काळीज ओगी रावलें. कांय जाणांनी म्हाका मेल्ल्यांचे वळेरींत जमा केलें आनी तेन्नाच म्हाका म्हज्या काळजाची हय न्हयशी धडधड आयकूंक आयली. तीच म्हजी पयली वयली कविता थारली. आयज मेरेन हांवें 300 अदीक कविता रचल्यात, तरी हांव म्हाका कवी म्हणना. हांव फक्त यादी पुंजायतां आनी लोक म्हाका कवी म्हणटात. यादी कोणाक आवडनात? दुख्खांत दोळ्यांतलीं दुखां आनी काळखांत सावळी लेगीत सोडून वता, पूण यादी मात मरसर सांगात दितात. हय, भुरग्यापणायल्यो यादी कश्यो विसरू? भुरग्यापणार शेता बांदार इश्टा वांगडा सारले खीण, जांबळी मुळांत जांबळां खायत रंग्याळी केल्ली जीण. वय वाडलें सगळें सांडलें. सांडले बांद, सांडली शेतां, सांडले बैल, सांडली जोतां, सांडले सगळे इश्ट तरी काळजार अजून जांबळी खतां. तांबडी भिंडां दिकाळ कांडां, तांबडी भिंडां दिकाळ कांडां, खातना जिबेक वेगळीच मजा. दोंगरा वयले काळंगिणी पावस घालगे सायबिणी, इश्टां वांगडा केल्ली पुजा. आयलो पावस भल्ली तळी उदक जालें जळी मळी, भिंडां खावन तांबडेच जाल्ले इश्टांचे चेहरे सोदतां. सांडले बांद, सांडली शेतां, सांडले बैल, सांडली जोतां, सांडले सगळे इश्ट तरी काळजार अजून जांबळी कोतां. दोंगर माडयत वाटो घडयत इश्टागतीक आयिल्ले फांटे, केळी पानार सुका वांगडाच दुख्खाचे केल्ले वांटे. दोंगर जाल्यात बोडके काळजाचे 1000 कुडके, इश्टा वांगडा माडयल्ले वाटेर हांव घुस्पतां. सांडले बांद, सांडली शेतां, सांडले बैल, सांडली जोतां, सांडले सगळे इश्ट तरी काळजार अजून झांबळी खतां. शितळ वारो उदका झरो, खोशेक आमचे नासलो अंत. हांसत हांसत वोवळां पोडाक गुतली आमची खंत. वडी सोडली पावसान भिजत लजे झाडा वरी लजत. पिराय वाडल्या फकत एकदांच भुरगें जावंक आशेतां. सांडले बांद, सांडली शेतां, सांडले बैल, सांडली जोतां, सांडले सगळे इश्ट तरी काळजार अजून जांबळी खतां. आयची भुरगीं मात पिराये पयलींच वाडटात, तेन्ना खंती जावन म्हणचें पडटा. गेले ते दीस जेन्ना भुरग्यांक काणयो सांगतालीं. भुरगीं आसलीं सादीं भोळीं, काणयो आयकून न्हिदतालीं. आतां काळ बदल्ला, नवी पिळगी साप्प वेगळी. तुकाच येवन सांगतात काणी, तुजी रात जागी सगळी. आवय धुवेक सांगताली, सांबाळ पांय चिकलांत पडत, अब्रू तुजो राग गो बाये कापसावरी वाऱ्यार उडत. आतां भुरगीं चिकलांत तरी आवय म्हणटा बच्चे है, तिचो

आज पाऊस, पावसाच्या यादी आठवत फुडेवत ना बहिणीनो, उलोया आषाढी एकादशीच्या वारेचे. अनु सगळ्यांचेच लक्ष ओढून घेतला ती ग्लोबल वारीच्या खबरेन. लंडन ते पंढरपूर या दरम्यान आयोजित केली ग्लोबल वारी. वारकरी परंपरेचो हो जागतिक विस्तार. जगभरातल्या भाविकांनी विठ्ठल भक्ती आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून दिवपी हो एक अद्भुतपूर्व असो सुवाळो. जगातल्या ह्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल वारीची सुरुवात लंडनच्यान नामनेच्या रॉयल विन्सर रेसकोर्स हांगासावन सुरू झाली. ही दिंडी युरोपातले तब्बल 11 देश तांचो प्रवास करून परत पंढरपूरच्या दिशेन फुडे सरल्या. वारकरी संप्रदायाचो मूळ संदेश मानवतेचो प्रसार आणि जातीभेद विसरून एकठ्यां येवप हो परदेशात पावप ह्या वारीचो मुख्य उद्देश असा. आणि ह्या वारीत फकत भारतीयच न्ही तर अनेक परदेशी नागरिकूय पारंपारीक पोशाखांत आणि हातात भगवे झेंडे घेऊन विठ्ठल नामाचो गजर करीत सहभागी झाल्यात. आयकपेनो आणि भयणीनो, ह्या उपक्रमाक लागून साता समुद्रा पलतळी आमची संस्कृती टाळ मृदंगाचो गजर आणि विठ्ठल भक्ती पावल्या अशें म्हळ्यार अतिताय जावची ना.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात स्वरसंगम आणि आयच्या कार्यावळीत गीत गझल मेहदी हसन हांचो हो आवाज आशिल्लो आणि ह्या उपरांतचे कलाकार पंकज उदास.

रिच ब्रिटॉन हणी साद खाल्लो मारिया लिनाक. तुम्ही ऐकतात कानो ओळा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. एक वर जाऊन 30 मिनटां आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो. आम्ही सहक

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर। विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएस कडून अटक। आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत। राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। राष्ट्रपती मुर्मू 20 जुलैला मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सँडू यांची भेट घेणार आहेत। यावेळी राष्ट्रपतींबरोबर शिष्टमंडळ असणार असून विविध विषयांवर ते चर्चा करतील। तसंच मोल्दोवा संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहेत। राष्ट्रपती मुर्मू 21 जुलै रोजी उत्तर मॅसेडोनिया इथं जाणार असून तिथले राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्या भेटणार आहेत। उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि व्यापारी मंचालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत। 23 जुलैपासून राष्ट्रपती 2 दिवसांच्या रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात त्या तिथले राष्ट्रपती निकोस ओरडॅन यांच्यासह प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत। भारत रोमानिया व्यापारी मंचालाही त्या संबोधित करणार आहेत। याशिवाय तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत। हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली। त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगढ इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा समावेश आहे। या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। याप्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
0: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते। शक्तिशाली 3,200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे। ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2,500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं

जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुमागाच इथं सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18व्या बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील. त्यानंतर ते सिलीगुडी इथं उत्तर कन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील. यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील. तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए महम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्णसुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीएनं अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देश विदेशातील प्रदर्शक, खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन, खरेदी विक्री, नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या

0: दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएस कडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .33°1 म्हळ्यारूज 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. तुम्ही आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 1 वर जाऊन 40 मिनटां आणि 30 सेकंद जाल्यात.

नीलम पालेकर यांच्या आवाजातलं हो गाव सदाफुली कार्यावळीतले हे निमाणे गीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही ऐकतात. 2 वरां आता जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आणि उपरांत 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता. 2 वरां 30 मिनटांचेर ऐकपाक रावात चित्रसंगीत. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल.

गुलाम मोहम्मद यांच्या संगीत निर्देशनाखाला लता मंगेशकर यांचा आवाज पाकिजा फिल्मात आणि ह्या उपरांत आशा भोसले आणि किशोर कुमार ऐकूया बंदेश फिल्मा खातीर आनंद बक्षी हांचे लक्ष्मीकांत प्यारीलाल हांणी संगीतबद्ध केले.

किशोर कुमार आणि आशा भोसले चित्रसंगीत कार्यावळ्याता फुडे व्हरतना परतून एकदा तांचोच आवाज आयकुया. स्वर्ग से सुंदर या फिल्मा खातीर आनंद बक्षी हांचे गीत संगीतकार लक्ष

चित्रसंगीत कार्यावळ फुडें व्हरतना चेहरा फिल्मांत कुणाल गंजावाला आनी श्रेया घोशाल समीर हांचें गीत, संगीतकार निखिल विनायक.

आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा देय चॅनल तुम्ही ऐकत आहात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तर एक वार कार्यावळी. 3 वरां ताज्या आयतायल्यान दिल्ली केंद्रावयल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पयली हिंदीतल्यान 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशांतल्यान आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो 3 वरां 10 मिनटांचेर आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा देय चॅनल.

नमस्कार, हे असात काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिन्याच्या 19 तारखेसावन मोल्दोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या भोडेर वतल्यो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज हरियाणाच्या जिंद रेल्वे स्टेशनाचेर जिंद आणि सेनीपत हांचे मदीं भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वे गाडयेचो शुभारंभ केलो। रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्साच्या पिच ब्लॅक 2026 या मुखेल बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावान वाटेकार जावपा खातीर भारताची राफेल लढाऊ विमानां आणि सी 17 वाहतूक विमानां ऑस्ट्रेलियन दाखल झाल्यात।

0: मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयचो स्क्वॅच खेळगडो यश परतेकार 12.5 लाखांची अर्थीक मजत दिल्या. राज्यातल्या गुणवंत क्रीडापटूंक सगळे पाठबळ दिवपाक सरकार वचनबद्ध आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. भाशिनी राज्यम ही राज्य पावड्यावेली कार्यावळ आयज पणजेंत जाली. ह्या वेळार माहिती आनी तंत्रगिन्यान संचालक कबीर शिरगांवकर तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयांक सगळ्या मळार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरवीं सशक्त करपाच्या फाटभुयेर गोंय माहिती आनी तंत्रगिन्यान खात्याचे काम सुरू आसा अशें खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी सांगला. गोंय सरकारान आतां कॅसिनो प्रवेशावेले निर्बंध खर करतना 21 वर्सां पिराये सकयल्या मनशाक कॅसिनोच्या जुगार वाठारांत प्रवेशाचेर बंदी घाल्या हे विशींची अधिसुचोवणी घर खात्यान जारी केल्या. गोंय सरकारान 2026-27 खरीप आनी रब्बी हंगामा खातीर राज्यभर प्रधानमंत्री फसल विमा येवजण ह्यानफुडे चालू दवरपाचो निर्णय घेतला. गोंयातल्या 2 म्हळ्यार म्हापशेच्या आनी काकोडेच्या सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी फायर टॅक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी मॅनेजमेंट हे कोर्स सुरू केल्यात. राज्यांत परतून नेटान पावस सुरू जाला. आयज येलो अलर्ट जारी केला. फुडले 6 दीस जायत्या जाग्यार मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 3 वरां जावन 13 मिनटां जाल्यात. दनपारची ही सभा आता सोपोवन आम्ही तुमचो निरोप घेता. FM रेनबोच्या वितरावणीत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू आसात. म्हादय चॅनलाचेर सांजवेची सभा 5 वरां 30 मिनटांचेर सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेक हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान पाचवो बावटो दाखयलो. गोंय सरकारान वर्स 2026-27 खरीप आनी रब्बी हंगामा खातीर पुराय राज्यात प्रधानमंत्री फसल विमा येवजण चालू दवरपाचो निर्णय घेतला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयचो स्क्वॅश खेळगडो यश फडते हाका 12.50 लाख रुपयांची अर्थिक मजत दिल्या. गोंय सरकारान भूंय महसूल संहितेच्या कलम 32 खाला जमिनी रुपांतर अर्जाचेर प्रक्रिया करपाची वेळ मर्यादा उणी केल्या. सुधारित वेळापत्रका प्रमाण आता 3 दिसां भितर बदल पुराय करचे पडटले. गोंयाक सशक्त करपाच्या फाटभुयेर गोंय म्हायती आनी तंत्रज्ञान खात्याचे काम सुरू जाला अशें म्हायती आनी तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी म्हणला. गोंयातल्या 2 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी मॅनेजमेंट हो कोर्स सुरू केला. अखिल भारतीय 5व्या चारोळी संमेलनात केरळातल्या अरुंधती राव आणि गोयच्या एन डी कोलवाळे हांका कोकणी चारोळी पुरस्कारान सन्मानित करतले. आणि टोकियोत चालू आशिल्ल्या जपान बॅडमिंटन ओपन सर्तीत भारताच्या PV सिंधू हिणे उपांत्य फेरयेत पाऊल घाला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

समाचार संध्या 8:45 ऐकूंक मेळटली. 9 वरांचेर न्यूज एट नायट. 9:15 स्पॉटलायट. करंट अफेर्स 9:30 ऐकूंक रावात. 10 वरांचेर ऐकुया मनपसंत गीते ही कार्यावळ आणि 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या वितरपाच्या कार्यावळीची रुपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. 6:45 शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत ऐकूया. पावसातले भेणे ह्या विषयाचेर अनंत होबळे हांणी दिल्ली माहिती. संजीवनी कार्यावळीत ऐकूया. थंडी आणि जोर ह्या विषयाचेर ज्योती वेरेकार हांणी दिल्ली माहिती फाल्यां सकाळी 6:50. गोय खबरापत्र 7:30 ऐकूंक रावता.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी सुवासिनी कोरटकर हांचे गायन फाल्यां सकाळी 10:30 आयकूंक रावात. 11:05 आयकुया गाता रही मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ. रिले दिल्ली स्टंप फाल्यां सकाळी 11:30 आयकूंक रावात. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत आयकुया भौमानिस्त किरण म्हांबरे हांची बलवान ही कथा फाल्यां दनपारा 12:10 आनी उपरांत स्वरसंगम ही संगीताची कार्यावळ आसतली 12:30.

कांदळावळा ही कातरांची कार्यावळ दनपरा 1:05 आयकूंक रावात. सदाफुले ही कोंकणी गितांची कार्यावळ 1:40 आयकूंक मेळटली. दोपहर समाचार 2:15. 2:30 हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आयकूंक मेळटली.

फाल्यां सांजे मराठीतल्या युवाणी कार्यावळीत ऐकुग्रावात गौतमी सोर्लेकर हांची वयाच्या या वळणावरती ही कथा फाल्यां सांजे 5:30 ऐकुग्रावात. सांजे 7 भावगीतांची कार्यावळ ऐकुग्रावात. सावडेर कार्यावळीत ऐकूया यशकीर्ती सांस्कृतिक मंडळ हांची लोकसंगीताची कार्यावळ फाल्यां सांजे 7:30. समाचार संध्या 8:45 ऐकुग्रावात. न्यूज एट 9 स्पॉटलाइट 9:15 9:30 करंट अफेअर्स नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक ही कार्यावळ 10 ऐकूक मेळटली आणि इश्टानू 11:10 आमगेले तिसरे प्रसारण सोपतले.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या आवाजांतल्यान हें गीत निकतेच तुमी आयकलें. रचना आशिल्ली बाकीबाब बोरकार हांची.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: आता ऐकूया सुनीती तेलंग हांच्या आवाजातल्या मुखावयले गीत.

0: सवरजावन 30 मिनटां जायत आयिल्ली आसात आनी आतां ऐकुया कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चंडीगढान भलायकी क्षेत्रा सयत कांय मुखेल क्षेत्रांनी जायते उदरगत प्रकल्प सुरू केल्यात. चंदीगडाच्या उदरगतीतल्यान लोकांच्या जिवितांत बदल झाला, पूण ताचो फायदो फकत शाराक मर्यादित नासून हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या लोकांमेरेन लेगीत पावला, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सभाघराक संबोधित करताना सांगले. आयज पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंडीगड हांगाच्या अत्याधुनीक भलायकी सुविधांचो विस्तार सुरू आसा, जाचो फायदो लाखांनी लोकांक जातलो अशें तांणी फुडें म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज हरियाणाच्या जिंद रेल्वे स्टेशनाचेर जिंद आनी सोनीपत हांच्या मदीं धांवपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेक पांचवो बावटो दाखयलो. हे वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे,
2: आज भारतीय रेल ने भी 21वीं सदी की इस टेक्नोलॉजी में एक बड़ा स्टेप लिया है. आज जिंद से सोनीपत के बीच हाइड्रोजन ट्रेन चली है. अब ये सफर 90 किलोमीटर का है. हम इस पर रिसर्च करते रहेंगे, लागत कम कैसे हो इसका तरीका ढूंढते रहेंगे, एफिशिएंसी कैसे बढ़े इस पर काम करते रहेंगे और बड़ी जांच पड़ताल करते करते एक के बाद एक कदम उठाते जाएंगे.
1: हायड्रोजनाचेर चलपी रेल्वेचे उक्तावण हे रेल्वे क्षेत्रान निवळ आणि टिकावपण आपणोवपाचे एक मुखेल पाऊल ठरला. हे बद्दल संबोधन करताना प्रधानमंत्र्यांनी सांगले,
2: भविष्य में जब भी हायड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
1: मजगती आयज प्रधानमंत्र्यांनी हरियाणात 12,470 कोटी रुपया परस चड मोलाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचो बुनयाद घातला. संसदेच्या येवपी पावसाळी अधिवेशनाक लागून सरकारान आयतारा संसदेतल्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांकडेन बसका आपयल्या. हे बसकेन संसदेच्या दोनूय सभाघरांचे काम सारखे जावपा खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडेन सहकार मागतले. ह्या महिन्याच्या 20 तारखे सावन पावसाळी सत्र सुरू जातले आणि फुडल्या महिन्याच्या 13 तारखेमेरेन चालू आसतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयच्यान अस्तंत बंगालांक 3 दिसांच्या भोंवडेर आसतले.

0: सुरक्षा, शासन, कायदो सुव्यवस्था आणि उदरगत हांचेर लक्ष केंद्रीत केल्या कार्यावळींनी ते वांटो घेतले. फाल्यां घरमंत्री शहा सिलिगुडीतल्या जुमागाच सिमेचेर भेट दितले आणि 18व्या बटालियन बीएसएफच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले. तशेंच बीएसएफ संबंधित वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तवण करतले आणि बुनयाद घालतले. दनपरा ते अस्तंत बंगालान शिमे संबंधित प्रश्नाचेर बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आणि सूत्रांनी दिल्ली माहिती प्रमाण राज्यात 3 नवे गुन्हेगारी कायदे चालीक लावपाचो नियाळ घरमंत्री घेतले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट 2024 परतून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. पदवीधर वैजकी, दंतवैजकी, आयुष आणि संबंधित अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवपा खातीर 11 लाखापरस चढ उमेदवार पात्र ठरल्यात. सगळ्या उमेदवारांची स्कोर कार्डा neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळार उपलब्ध आसात. वैजकी प्रवेश आणि समुपदेशन वेळार जावचे म्हण निकाल वेळार जाहीर केला असे एनटीएन सांगला. अनु भारतातल्या 551 शारांनी आणि परदेशातल्या 14 शारांनी 5440 केंद्रांनी सुमार 20 लाख उमेदवार परतून जाल्ल्या परीक्षेक हाजीर राविल्ले. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि ओडिशाच्या काय वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला. तशेंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उत्तराखंड, विदर्भ, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम या वाठारांनी चढ पाऊस पडपाची शक्यता आसा. अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणात आयज गडगड आणि वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तयला. तशेंच ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार जुए, बिहार, तमिळनाडू, पुडुचेरी हांगाय अशेंच हवामान आसपाची शक्यता आसा. मजगती आयज आंध्र प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलान उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्याचे हवामान खात्यान सांगला. बॅडमिंटनात भारता खातीर 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी पीव्ही सिंधून जपान ओपन सर्तीच्या उपांत्य फेरयेन पावला. फाल्यां टोकियोच्या टोकियो मेट्रोपॉलिटन जिमनेशियमात जावपी उपांत्य फेरयेंत आता सिंधूचो चीनच्या चेन युएफ हेच्या आड सामनो जातलो. इतल्यान या खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
1: सवरजन 35 मिनटां 30 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया कातरांची कार्यावळ.

आल्फ्रेड रोजच्या ताळ्यातल्यान एका ताळणीकतेसा आमी आयकले. आता ऐकूया एच ब्रिटोन हांच्या ताळ्यातल्यान मुखावयले कातार.

आंथोनी ढांच्या अवस्थेतल्यान हे कातार आशिल्ले पिटी पिटी मूक आनी ह्या कातारांतल्यान आयची कातरांची कार्यावळ हांगा सोंपता. 233 अंश 1 मीटर म्हणजेच 1287 किलोवॅट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:59 झालेले आहेत आणि आता ऐकूया तिन्ही सांजचा कार्यक्रम.

0: आजच्या तिन्ही संजा कार्यक्रमामध्ये ऐकूया मॉल संस्कृती या विषयावर उमेश शिरगुप्पे यांचं भाषण.
1: इन्स्टंटचा जमाना आहे, प्रत्येकाला झटपट सारं काही हवं आणि ते अगदी मिळतंही. एखादी गोष्ट खरेदी करायची म्हटली तर मोबाईलवर बोट ठेवायचा अवकाश, इतकं फास्ट लाईफ झालंय आपलं. पण बाजारात जाऊन खरेदी करण्याचा आनंद काही औरच असतो. शॉपोहोलिक लोकांसाठी तर बाजारहाट म्हणजे पर्वणीच. अशा शॉपोहोलिक लोकांचं सध्या मॉल हे ठिकाण वीक पॉईंट बनलंय. किंबहुना देशात रुजणारी मॉल संस्कृती बाजाराची पारंपरिक रीत बदलणारी आणि हळूहळू काळाची गरज बनत चालली आहे. जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण असणारा गोवाही त्याला अपवाद नाही. भारत हा तरुणांचा देश आहे आणि सध्याचा इंगिस्तान बहुतांश वेळा मॉल नावाच्या जत्रेत वावरताना आढळून येतो. शॉपोहोलिक मुलींचा वीक पॉईंट बनलाय मॉल. तरुणाईच्या आकर्षणामुळं आणि वाढत्या शहरीकरणाच्या गरजेतून देशात मॉल संस्कृती रुजते वाढते. मेट्रो शहरांबरोबरच अगदी निमशहरातही तरुणाईला मॉलचं गारूड वाढताना दिसतंय. एकेकाळी कोपऱ्यावरचा दुकानदार किंवा आठवडी बाजार हीच खरेदीला जाण्याची ठिकाणं होती. गाव किंवा निमशहरातला दुकानदार आमची कुठेही शाखा नाही अशा थाटात दुकानदारी चालवायचा आणि माझ्याकडे मिळणारा मालच असल अशी दमदार बतावणीही करायचा. मग पर्याय नाही असे समजून किराणा माल असो व अन्य कोणतीही खरेदी अशाच तऱ्हेनं आपण करायचो. इतकंच काय, एखादी वस्तू अमुक एका दुकानात स्वस्त आणि दर्जेदार मिळते अशा रूढ संकल्पनेमुळे गावच्या या टोकापासून त्या टोकावर असलेल्या दुकानदाराकडे पायपीट करावी लागे. मोनोपॉलीमुळे

तोही जवळच्या ग्राहकांना सेवा दिल्यानंतर आपल्याकडे वळायचा. दुकानदाराकडे ग्राहकांची गर्दी झाली आणि कामगार वैतागलेला असेल तर सांगितलेला माल मिळायला आणि वजन करून द्यायलाही तासनतास वेळ घालवला जाई आणि गिरायकही मग तिष्ठत उभे राहील. वस्तू एकाच छताखाली मिळाल्या तर काय बहार येईल असं साऱ्याच त्रस्त ग्राहकांना वाटतं. वाणी अथवा कोपऱ्यावरचा दुकानदाराच्या दिरंगाईला आणि त्याच्या मोनोपॉलीतून येणाऱ्या तुसड्या बोलण्यालाही ग्राहक कंटाळलेत. कंटाळले होते, आता पर्याय उपलब्ध होतोय. गाव अथवा आपल्या शहरातल्या नामांकित समजल्या जाणाऱ्या कपड्यांच्या दुकानात लग्नसराई किंवा सणासुदीच्या दिवसात खरेदीसाठी तोबा गर्दी होते असा आजवरचा साऱ्यांचाच अनुभव आहे. किंवा आपल्या नजीकच्या अमुक एका शहरात कपडे चांगले आणि स्वस्त मिळतात, खरेदीला तिकडे जाऊ हा संवाद आपल्याला सर्रास ऐकायला मिळतो. पारंपरिक कपड्यांच्या दुकानात कपडे खरेदीला गेल्यास तेथील कामगारांना ग्राहकांच्या पसंतीचे कपडे दाखवण्याला मर्यादा येतात. कधी कधी ग्राहकांच्या पसंतीला न उतरल्यास कामगारही वैतागतात असाही अनुभव येतो. वाढत्या ग्राहकांच्या गर्दीला हाताळण्यात पारंपरिक दुकानातील कामगारांना मर्यादा येऊ लागल्या. एक मालकी दुकानात ग्राहकांना अपेक्षित सेवेच्या प्राप्तीत दिरंगाई होऊ लागली. ग्राहकाला हवी असलेली वस्तू दुकानाच्या स्टोअरमधून शोधून ग्राहकाला देण्यात होणाऱ्या दिरंगाईला कंटाळून ग्राहक दुकानाकडे पाठ फिरवू लागले. हा कदाचित साऱ्यांचाच अनुभव असेल. मनुष्यबळाच्या समस्येवर कशी मात करावी या विचारातून अमेरिकेत स्वयंसेवा अर्थात सेल्फ सर्व्हिस पद्धती 1912 मध्ये सुरू झाली. भारतातही ग्राहकांची नस ओळखणाऱ्या मोठमोठ्या व्यावसायिकांनी स्वयंसेवा अर्थात सेल्फ सर्व्हिस तत्वावर चालणाऱ्या सुपरमार्केट्सची संकल्पना देशात रुजवायला सुरुवात केली. गेल्या 8 ते 10 वर्षात जागतिकीकरण उदारीकरणाचा देशाने अवलंब केल्याने जगाची कवाडं भारतासाठी खुली झाली. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय किरकोळ बाजारात हातपाय पसरायला सुरुवात केली. ग्राहकांची नेमकी गरज ओळखून सुपरमार्केट्स दर्जेदार आकर्षक वेष्टनात गुंडाळलेली योग्य वजनासह मान्यताप्राप्त ब्रँडची वस्तू वा कपडे उपलब्ध करतायत. स्वतःच्या हातानं उचलून हाताळून वस्तू खरेदी करण्यातली मजा भारतीय ग्राहक आता उपभोगू लागलेत. परिणामी किरकोळ किराणा व्यापाऱ्यांची बाजारातील मक्तेदारी हळूहळू लोप पावण्याच्या मार्गावर आहे. सेल्फ सर्व्हिस तत्वावर चालणारी सुपरमार्केट्स तसेच मॉल्स वाढायलाही ही कारणे आहेत. मालाचा दर्जा सांभाळला जाणे, ग्राहकांना वस्तूला हाताळता येणे, वजनाबाबतची विश्वासार्हता जपली जाणे, शिवाय सवलती ऑफर्स वेळेचा होणारा अपव्यय टाळून ग्राहकांना त्याही एकाच छताखाली मिळू लागल्या. त्यामुळे सुपरमार्केट्स ग्राहकांची गर्दीत खेचून घेऊ लागले. यातून मॉल संस्कृतीलाही हातपाय पसरायला वाव मिळतोय. सुपरमार्केट्स संकल्पनेचा पुढचा अवतार म्हणजे मॉल्स. एकाच छताखाली खरेदी, मौजमजा, खेळ इतकंच नव्हे तर मनोरंजनासाठी सिनेमागृह देखील उपलब्ध असणं ही शॉपोहोलिक लोकांसाठी पर्वणी असते. एखादी नवी मूवी मॉलसारख्या ठिकाणी पाहण्यातली मजाही औरच. अगदी तो जो जे वांछील तो ते लाहो या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओळींचा प्रत्यय देणाऱ्या आणि सारं काही एकाच मॉल नावाच्या जत्रेत खरेदीप्रेमींना उपलब्ध होते. नामांकित सुपरमार्केट्स देशविदेशात अनेक आहेत. भारतातील रिटेल बाजाराची उलाढाल वार्षिक 650 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. त्यात किरकोळ व्यापाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. या पार्श्वभूमीवर रिटेल उद्योगात बहुराष्ट्रीय कंपन्या मॉल सुपरमार्केटच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत उतरत आहेत. भारतातील किरकोळ बाजाराचे क्षेत्र आठवडी बाजारापुरते मर्यादित राहिलेले नाही. लहान आणि मोठ्या शहरांमध्ये किराणा दुकाने लोकांच्या दैनंदिन गरजा भागवत आहेत, मात्र ज्या प्रमाणात त्याची पूर्तता व्हायला हवी तशी होत नसून त्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळेच एकाच छताखाली चोकंदळ ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करणारे केंद्र ही काळाची गरज बनत चालली आहे. मॉल हे केवळ शॉपिंगचं ठिकाण नसून सामाजिक बदलाचंही ठिकाण बनतं आहे. नवी पिढी भेटण्यासाठी संकेतस्थळ म्हणूनही मॉलकडे बघते. मॉल्समध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडेड कंपन्यांचे खाद्यपदार्थही उपलब्ध असतात. शिवाय देशी स्ट्रीट फूडही मॉल्सचा एक अविभाज्य भाग आहे. फॅमिली एंटरटेनमेंट सेंटर्स हा मनोरंजनाचा जणू खजिनाच मॉल्समध्ये उपलब्ध असतो. गेम प्रेमींसाठी तर मॉल ही जणू पंढरीच. इथल्या गेमच्या प्रेमात पडून मुलंही पालकांना मॉलकडे खरेदीसाठी खेचून आणतात. मॉलच्या जत्रेत हौसे, नवसे आणि गवसे असे सर्व प्रकारचे लोक हरवून जातात. एकाच छताखाली उपलब्ध होणाऱ्या किराणा मालापासून ब्रँडेड कपडे, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पादत्राणे, दागिने, खेळणी, पुस्तके आदी सर्वांच्या खरेदीवर सवलतीमुळे ग्राहकही खेचले जातात. मॉल्समुळे खरेदीचा अनुभवच बदलून गेला आहे.
उच्चवर्गीयांबरोबरच मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांचेही जीवनमान

0: उंचावत असून जीवनशैली बदलत असल्याने भारतात प्रचंड बाजारपेठ उपलब्ध झाली आहे आणि याच संधीचा मॉल चालकांनीही लाभ उचलला आहे. गेल्या 2 दशकांपासून मॉल संस्कृती भारतात रुजते आहे. गोव्यातही गेल्या दशकापासून मॉल संस्कृती रुजताना दिसते. गोव्यात जगभरातले पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. पर्यटकांना खरेदीसाठी मॉल सुपरमार्केट्स उत्तम पर्याय वाटतात, कारण स्थानिकांकडे एखादी वस्तू खरेदी करायची झाल्यास भाषेची अडचण येऊ शकते, मात्र मॉलमध्ये भाषेची वा विक्रेत्याच्या मध्यस्थीची खरेदीवेळी अडचण येत नाही. अशा मॉल्समध्ये सुपर सेंटर्स, फुटवेअर, लेडीज, चिल्ड्रनवेअर अशी दालने उपलब्ध आहेत. खवय्यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. नवनवी कन्सोल गेम्स, बंपर कार, किडी सवारी आणि नवनव्या बाबींची नव्याने भर पडते आहे. वाढदिवस, वर्धापन दिन, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही परिपूर्ण व्यवस्था उपलब्ध असते. भारतात 17 वर्षापूर्वी केवळ 3च मॉल होते. 2007 पर्यंत ती ही संख्या 350 वर पोहोचली. त्यानंतर 2013 पर्यंत ही संख्या 600च्या वर पोहोचली. देशात सर्वच मॉल यशस्वी झाले असेही नाही. खराब जागेची निवड मॉल्सच्या अपयशामागील महत्वाचं कारण आहे. मात्र मॉल संस्कृती रुजण्यामागेही अनेक सकारात्मक कारणे आहेत. आजकाल सर्वच शहरांमध्ये पार्किंगची समस्या आवासून उभी आहे. त्यामुळे बाजारात एकेका दुकानात जाऊन खरेदी करावी म्हटली तर पार्किंगला जागा शोधण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे नको तो बाजार असेही वाटू लागते. यामुळे कोणालाही जर विचारलं एकाच छताखाली सगळ्या जीवनावश्यक वस्तू आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर काय होईल, तर प्रत्येकालाच मॉल हा पर्याय उत्तम पर्याय वाटतो. वस्तूंच्या दर्जाबरोबरच एकाच ठिकाणी होणारी उपलब्धता मोलाची आहे. आजकाल धावपळीचं जग असून प्रत्येकाला वेळ महत्वाची वाटते. वेळ वाचवणारी आणि दर्जेदार वस्तू उपलब्ध करणारी बाजारपेठ कोणालाही जवळची वाटते. म्हणूनच टाइम इज मनी म्हणणाऱ्या प्रत्येकाला बाजारहाट करायची म्हटली तर मॉल हाच उत्तम पर्याय वाटतो.
1: आता समितींनी सांजा कार्यक्रमामध्ये मॉल संस्कृती या विषयावर उमेश शिरगुप्पे यांचं भाषण ऐकलं. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातील हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. रचना होती संत तुकाराम यांची आणि संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि या गीताने आजचा तिन्ही सांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

0: public life, especially to service deliverers like the AI Goa AI Hackathon.
1: इथेनॉल मिश्र इंधन ही काळाची गरज आसा आणि ती चालीक लावपाचो केंद्र सरकारान घेतिल्लो निर्णय योग्य आसा अशें आपले मत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी उक्तायला. सरकाराच्या ह्या निर्णयाक येवकार दिवन तांणी इथेनॉल मिश्र इंधन वापर वाडोवपाचो आपलो तेको उक्तायलो.
2: ना इथेनॉल मिक्सिंग या पेट्रोला ते ऑलरेडी सरकारान सगळ्याचे यूज घेऊन ते मिक्सिंग कितले पर्सेंट नाचे 5% वेले 10% 10% वेले आताच्या पेक्षा वयर करपाचे आसा. युद्ध आसा, युद्धाच्या माध्यमातून पेट्रोल येवपाक हे आता आणि आज ताची गरज आसा. देखून देशाच्या बाबतीत सोयीस्कर असा रेट सरकार ठरवणार ना. पेट्रोलवर 10 रुपये मागे केले कमी केले होते, सरकारला वाटलं सरकार आणखी रेट कमी करणार.
1: आता मेरेन सरकारान इथेनॉल मिश्र इंधनाची कागाळ मिळवूंक ना, पूण फुडाराक अशी कागाळी आयल्यार सरकार ताची गंभीरतायेन दखल घेवन योग्य कारवाय करतले अशें तांणी स्पश्ट केलें. इंधन क्षेत्रात पर्यावरणाक अनुकूल पर्यायाचो वापर वाडोवपा खातीर इथेनॉल मिश्र इंधन हे एक महत्वाचे पावल आणि ह्या उपक्रमाक सहकार्य दिवपाचे आवाहन तांणी नागरिकांक केला. गोयची लोकजीण, लोकसंस्कृताय आणि लोकसाहित्याचे गिरेस्त दायज दाखोवपी लोकसाहित्य परिषद 2026 फाल्यां 18 जुलयाक पणजेत जातली. ह्या परिषदेची यजमानकी वडील लोकवेद संशोधक डॉ अरुणा ढेरे चलयतल्यो. गोय सरकारचे कला आणि संस्कृती संचालनालय, विवेकानंद समाजिक आणि शिक्षणिक संस्था केरी 70, इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा संस्था हांच्या जोड पालवान ही परिषद घडोवन हाडटात. ही कार्यावळ सकाळी 9 ते 5:30 मेरेन इन्स्टिट्यूट मेगेंजीस ब्रागांजाच्या मुखेल सभागरात जातली. महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक आणि साहित्य मोगी मदी लोककथा अभ्यासाची आवड निर्माण करप हो ह्या परिषदेचो मुखेल हेत आसा अशें आयोजकांनी सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. गोयातल्या 2 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी मॅनेजमेंट हो कोर्स सुरू केला. हो कोर्स ड्युएल प्रशिक्षण पद्धती खाला आसतलो, जंय विद्यार्थ्यांक वर्गातल्या शिक्षणा वांगडाच उजो पालोवपी दळाच्या प्रत्यक्ष कामाचो अणभव मेळटलो. हे खातीर डायरेक्टोरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्विसेस वांगडा समजिकायेची कबलात केल्या. म्हापशेचे सरकारी आयटीआय आणि काकोडेचे आयटीआयत हे प्रशिक्षण चलतले. अखिल भारतीय 5व्या चारोळी संमेलनात केरळातल्या अरुंधती राव आणि गोयच्या एन डी कोलवाळे हांका कोकणी चारोळी पुरस्कारान सन्मानित करतले. ह्या पुरस्कारांची घोषणा अखिल भारतीय चारोळी परिषद मंगळूर हे संस्थेचे अध्यक्ष रेमंड डिकुना हांणी केली. उत्तर गोयची कवयित्री एन डी कोलवाळे ही एक नाट्यकलाकार, तियात्रिस्ट म्हण तांची नामना आसा. तांची कविता पुस्तकां उजवाडाक आयल्यात. ह्या संमेलनात चारोळी हे काव्य प्रकारात आपले शून्य आणि अर्थ ह्या 2 कविता संग्रहांनी योगदान दिवपी कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष कवी गौरीश वेर्णेकार हे गोय परिषदेच्या गोय फाट्याचे अध्यक्ष पदार आसतले. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण विन्सेंट कुनिनो हाजीर आसतले. फादर हेराल्ड लोबो हे मानाचे सोयरे आसतले. मुखेल जिल्हो सरकारी वकील पी एम नरोन्ना हे उद्घाटक म्हण उपस्थित आसतले. हे चारोळी संमेलनात गोय, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळम या राज्यातले आमंत्रित कवी आणि कवयित्री आपल्यो चारोळ्यो सादर करतल्यो. कुडतरीची सिल्विया फर्नांडीस हिणे प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणेचो लाव घेवन स्वतःचो नुस्तें पोसवणी वेवसाय सुरू करून घसघसीत यश मेळयला. 2020 वर्सा ह्या येवजणेचो लाव घेवन सिल्वियान केज फिश फार्मींग सुरू केल्ली. हे विशीं ताणी म्हायती दिल्या.
4: जेन्ना म्हाका स्कीम प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची स्कीम कळली येयलो हा म्हण डिपार्टमेंटा थंय स्किमीचे अवेलेबिलिटी गेली आणि मुगे बिझनस 2022 हांवें स्टार्ट केला. दर्या लागीं हांव रावता म्हण हांवें केज कल्चर ही स्कीम

233 मीटर म्हळ्यार 1287 किलोवॅट वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:33 जाल्ले आसात. आता ऐकूया आयज विदर्भाच्या कार्यावळीची रुपरेषा. गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ 8:15 आयकूंक रावात. समाचार संध्या 8:45 आयकूंक मेळटली. न्यूज एट 9 9:15 स्पॉटलायट्स. करंट अफेअर्स 9:30 आयकूंक रावात. 10:00 मनपसंत गीते आणि 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. 6:45 शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत ऐकुग्रावात पावसातले भेणे या विषयाचेर अनंत होबळे हाणी दिली माहिती. संजीवनी कार्यावळीत ऐकूया थंडी आणि जोर या विषयाचेर डॉक्टर ज्योती वेरेकार हाणी दिली माहिती फाल्या 6:50.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी सुवासिनी कोरटकरांचे गायन फाल्यां सकाळी 10:29 ऐकूंक मेळटले. अस्तुरी या खासा बायलांच्या कार्यावळीत ऐकूया भौमानिस्त किरण म्हांबरे हांची बलवान ही कथा फाल्यां दनपारां 12:10 ऐकूंक रावात. आनी उपरांत स्वर संगम ही संगीताची कार्यावळ ऐकूंक मेळटली दनपारां 12:30. फाल्यां सांजे मराठीतल्या युवाणी कार्यावळीत ऐकूया गौतमी चोर्लेकरांची वयाच्या या वळणावरती ही कथा सांजे 5:30. चावडेर कार्यावळीत ऐकूंक मेळटले यशकिर्ती संस्कृतीक मंडळ हांची लोकसंगीताची कार्यावळ फाल्यां सांजे 7:30.

वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी।

0: ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.
1: आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतून बातम्या ज्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहेत.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात। बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण। पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार। जपानची ट्रेन 2030 दाखल होणार। नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी। राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। बीएलओंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार। आणि युकेमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहाम यांची निवड। कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदाची नियुक्तीचा मार्ग खुला। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते।
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
0: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली।
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है। उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है। कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे। मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूं।
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं। यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली। ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे। त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावट

बॅटरीची असेल. जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तामिळनाडू, ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. पायाभूत सुविधा, वित्तीय परिस्थिती, बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे. संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे. चांगली आर्थिक परिस्थिती, व्यवसायासाठी पोषक वातावरण, राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज, निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य आघाडीवर आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा, दिल्ली, चंदीगड आघाडीवर आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राम मोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहन चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. या अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे. सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते युकेचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. इराणविरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर बोलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी खोली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचुदेवी खारी

0: बाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. बीएलओंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार. आणि युकेमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ~233° म्हळ्यार 1287 kHz वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 8:15:40 जाल्ले आसात. आता ऐकूया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

पंकज उदासांच्या आवाजातल्यान ही गजल निकतीस तुम्ही ऐकली. आणि ह्या गजलेतल्यान आयची गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता.

इश्टानो बरोबर 8:45 आयकूंक रावात समाचार संध्या न्यूज 8:09 9:15 स्पॉटलायट करंट अफेर्स 9:30 10:00 मनपसंत गीती आनी 11:10 आमगेली ही सभा सोंपतली.

233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते

हो, रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आता ऐकूया मनपसंत गीतांचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमचे सगळ्यांचे मी इथे स्वागत करते. तुम्हाला जर आमच्या मनपसंत गीते या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला 8300071054 या नंबरवर त्वरित संपर्क साधा. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 8300071054.

आजच्या मनपसंत गीते या कार्यक्रमामध्ये मी तुमच्यासोबत आहे आरजे समीक्षा. तर आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजातील एक भावगीत.

उषा मंगेशकर यांच्या आवाजातून हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया केतकी माटेगावकर यांच्या आवाजातून पुढील गाणं.

केतकी माटेगावकर यांच्या आवाजातून हे गाणं नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया चल ग सखी पंढरीला या गाण्यासाठी मुक्काम पोस्ट जळगाववरून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश कार्तिक, तसेच देवमूर्ती जिल्हा जालना इथून सव अश्विनी जाधव, औरंगाबाद इथून वैष्णवी जगदाळे, भावसिंगापूर औरंगाबाद इथून वैभव गौरव लोखंडे, रिधोरा देवी इथून मेघराज युवराज कोलते, बदनापूर इथून रुद्र कोळकर यांनी या गाण्यासाठी फरमाइश केलेली आहे. तर आता ऐकूया चल ग सखी पंढरीला हे गाणं.

शिंदे यांच्या आवाजातून हे गाणं होतं. ऐकूया पुढील गाणं. तू गेल्यावर असे या गाण्यासाठी सॉरी विठू माऊली तू माऊली जगाची या गाण्यासाठी मुक्काम पोस्ट खेरडावाडी जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, श्रीमती नंदा बोडखे, हनुमान बोडखे व उत्तम जमदाडे यांनी या गाण्यासाठी फरमाइश केलेली आहे. तर आता ऐकूया विठू माऊली तू माऊली जगाची हे गाणं.

आता ऐकूया पुढील गाणं. सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गाण्यासाठी लातूरवरून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाखेर शेख, इस्लामबी शेख, बाबा

शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला हबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, नांदेडवरून चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अहमद सय्यद, माहिरा सय्यद यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं.

देवकी पंडित यांनी गायलेल्या या गाण्यासाठी यवतमाळवरून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सुंगणकर तसेच वंदना धुळे, अर्पिताजी यांनी या गाण्यासाठी पसंती कळवलेली होती. ऐकूया आता पुढील गाणं. माझे माहेर पंढरी या गाण्यासाठी योगीराज मस्के, श्रीहरी मस्के, इंदुमती मस्के, कविता मस्के, मोहन मस्के, कुशल मस्के, विशाल मस्के, मल्हार मस्के, श्याम वस्के, गोविंद मस्के यांनी फरमाईश केलेली आहे. तर आता ऐकूया माझे माहेर पंढरी हे गाणं.

सुरेश वाडकर यांनी गायलेल्या पुढील गाण्यासाठी संजय धुरी यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया देवाच्या दारी हे गाणं.

ग्राम जसवाडी मध्य प्रदेशवरून दुर्गेश नागनपुरी, वंदना बाबू दिव्याश आणि सूरज कुमार ढाकसे, तसेच प्रेमलाल वर्मा, निकेश धर्मेंद्र आणि ममताबाई वर्मा यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे.

पुढील गाण्यासाठी नवळू वरख मलपण सत्तरी यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले हे गाणं.

आता ऐकूया मनपसंद गीते या कार्यक्रमातलं आजचं शेवटचं गाणं. या गाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रवरून अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी घोडके, गायत्री घोडके आणि यज्ञेश घोडके यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया अरे संसार संसार हे गाणं.

या गाण्याने आजचा मनपसंत गीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आजच्या मनपसंत गीते या कार्यक्रमात मी तुमच्यासोबत होते आरजे समीक्षा. तर आता भेटूया पुढच्या शुक्रवारी.